0: सहैव आगामि वंशम् एतया शाश्वत ज्ञान परम्परया च सह योजयेयुः, येन आधुनिक जगति अस्य महत्वं वर्धयेरन्। अपरत्र प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी न्यगादीत् यत् संस्कृत भाषायाः शाश्वत वैभवस्य आचरणार्थं श्रावण पूर्णिमायां विश्व संस्कृत दिवसः आचर्यते। सः न्यवेदयत् यत् संस्कृतं भारतीय ज्ञानस्य, चिन्तनस्य, सृजनशीलतायाश्च निरन्तरं वाहिका समजायत। अस्याः सकारात्मकः प्रभावः अद्यापि बहुषु क्षेत्रेषु दृश्यते। प्रधानमन्त्रिणा भारते समग्र विश्वस्मिन् च संस्कृतस्य अध्ययनाध्यापने संलग्नानाम् अथ च अस्याः शाश्वत सम्पदः आगामि वंशे प्रसाराय कार्यरतानां सर्वेषां विदुषां साधकानां च भूरिशः प्रशंसा कृता। भारतस्य वेलावान सेन्थिल कुमारः गतरात्रौ पीएसए बुडापेस्ट ओपन स्क्वैश स्पर्धायाः उपान्त्यचक्रे स्वदेशीयं क्रीडकं वीर चोटरानी इत्यमुं रोमाञ्चक द्वन्द्वे पराजित्य अन्तिमचक्रे स्वस्थानं निश्चितवान्। वेलावान अद्य रात्रौ आयोज्यमाने अन्तिमचक्रे हंगेरी देशस्य स्थानीय प्रसिद्ध क्रीडकेन बालाज फारकश इत्यमुना सह प्रतिस्पर्धिष्यति। इति वार्ताः।
1: അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: വളരാൻ തയ്യാറാണോ? ഉയരാൻ തയ്യാറാണോ? നിങ്ങളുടെ ബിസിനസ് പുതിയ ഉയരങ്ങളിലെത്തിക്കൂ. 85% വരെ LTVയോടെ മണപ്പുറം IGL ഗോൾഡ് ലോണിലൂടെ ഫണ്ടുകൾ നേടുന്നത് ഇപ്പോൾ വളരെ എളുപ്പമാണ്.
3: നിങ്ങൾക്കായി മാത്രം 5 കോടി രൂപ വരെയുള്ള ലോണുകൾ നിങ്ങളുടെ ബിസിനസിനെ മുന്നോട്ട് നയിക്കാൻ സഹായിക്കുന്നു. ആത്മവിശ്വാസത്തോടെ വളരൂ, നിങ്ങളുടെ ലക്ഷ്യത്തിൽ എത്തിച്ചേരൂ. നിങ്ങളുടെ ബിസിനസ് വളർത്താൻ മണപ്പുറം നിങ്ങളെ സഹായിക്കുന്നു.
2: മണപ്പുറം ഫൈനാൻസ് ലിമിറ്റഡ്, മേക്ക് ലൈഫ് ഈസി. ടോൾ ഫ്രീ നമ്പർ 1800 420 2233.